आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी

होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रं, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केली.

0: याचा त्यांच्यावर संशय आहे। या प्रकरणात आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात चारही महिलांचा मृत्यू झाला। हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे। तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे। सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या। राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे। भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली। पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला। सातारा जिल्ह्यातील खंडाळा सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला। सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला। हवामान। कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी दिल्ली का सुनहरा हिस्सा और आपकी जिंदगी के खूबसूरत साथी आकाशवाणी के 90 साल का जश्न मना रहे हैं हम।

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

म्हणजे आपण कार्यक्रमाची सुरुवात एका छानशा सुविचारानं करतो, मग तो त्या दिवसाशी अनुरूप असा असतो किंवा काहीतरी खास असतं त्याच्यामध्ये. म्हणजे तो जो ऋतू सुरू आहे उन्हाळा, किंवा तो जो दिवस आहे म्हणजे सोमवार असेल रविवार असेल, असं काही ना काहीतरी खास त्याच्यामध्ये दडलेलं असतं. तर आजचा एक छान दिवस आहे, जागतिक दिन म्हणून तो पाळला जातो, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्याच्याशी निगडीत माझ्याकडे एक छानसा कोट आहे, आधी आपण त्याबद्दल बोलूया. बी होल्ड द टर्टल, तुम्ही आता ओळखलंच असेल मी नेमकं आज कोणाबद्दल बोलणार आहे ते. बी होल्ड द टर्टल, ही मेक्स प्रोग्रेस ओनली व्हेन ही स्टिक्स हिज नेक आउट. अगदी बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की कसं असतं बघा, कासव ते तेव्हाच पुढे जायला लागतं म्हणा, किंवा ते अजिबात तो कसं चालत जाणार आहे, कुठल्या दिशेनं जाणार आहे, किंवा त्याचं पुढचा जो आहे जाण्याचा रस्ता म्हणा किंवा क्रम म्हणा, तो आधी कधीच डिक्लेअर नाही करत. बघा तो जोपर्यंत त्या शेलच्या त्या कवचाच्या आत आहे तोपर्यंत तो आत असतो, आणि जेव्हा तो बाहेर डोकावतो तेव्हा मात्र आपल्याला कळतं. अगदी साधं उदाहरण आहे, ससा कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून ठाऊक आहे. ते कासव अजिबात थांबत नाही, पण ससा मात्र एक छोटासा विरंगुळा घेतो, झोपतो, आणि मग त्यानंतर मात्र तो जेव्हा बघतो तेव्हा त्याला कळतं की अरे हाच्या कासव मात्र जिंकलेला आहे. अगदी नेचरचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे बघा, नेचर इज स्लो बट शुअर, शी इज द टॉर्टॉइज दॅट विन्स द रेस बाय हर प्रिझर्वन्स. अगदी खरं आहे, निसर्ग हा कायम जिंकत आलेला आहे. तो स्लो म्हणजे तो फार गतिमान नाही आहे किंवा त्याच्यात काही गतीच नाही आहे असं नाही, त्याची स्वतःची एक ती हळूवार अशी गती आहे, पण त्याच्यात एक निश्चितपणा सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये जिंकण्याची धमक आहे ती म्हणजे कासवासारखी. अगदी खरं आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपण कसं राहायचं, आपण कसं जगायचं, किंवा आपल्या गतीचा वेग हा कसा असायला हवा, आजच्या जीवनाशी कसा मिळता जुळता असायला हवा, हे आपलं आपण ठरवायला हवं, नाही का? तर मग चला एक छानसं गाणं आता आपण ऐकूया, अशी ही बनवा बनवी या सिनेमातलं. पण हो, तुम्ही सुद्धा आजच्या कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35. एसटीडी कोड आहे 02-2.

0: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड। गात रहा आणि ऐकत रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: तर मंडळी, 23 मे हा दिवस खूप खास आहे। मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी आपण त्या कोटबद्दल बोललो तेव्हा, कारण 23 मे हा जो दिवस आहे तो जागतिक कासव दिन म्हणून पाळला जातो खरं तर। आणि तसंच सागरी कासव असतात ना, त्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांच्या संवर्धनासाठी 16 जून हा जागतिक सागरी कासव दिन म्हणून पाळला जातो। आणि अर्थातच त्याबद्दल जगभरात जनजागृती निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे त्यामागचा। आणि कसं आहे की 2000 पासून ह्या दिवस साजरा करायला सुरुवात केली। पृथ्वीवरचा सगळ्यात अतिप्राचीन प्राणी म्हणजे जवळपास 200 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ अस्तित्व असलेला असा हा प्राणी आहे। मानवी हस्तक्षेप म्हणा, प्रदूषण म्हणा किंवा हवामानात जे बदल झाले त्या सगळ्यामुळेच म्हणा, त्यांच्या अस्तित्वाला थोडासा धोका निर्माण झाला की काही शंका वाटायला लागली। आणि मग त्यातूनच जनजागृती निर्माण व्हावी आणि त्यांच्यासाठी जो धोका निर्माण झालेला आहे तो टाळला जावा, त्यांचं देखील जे अस्तित्व आहे तर तसंच अबाधित राहावं या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस जो आहे तो पाळला जातो। आणि अर्थात आपण बघतो की जगभरात वेगवेगळे कासव आहेत आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत। प्रत्येक देशांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारचे कासव आपल्याला आढळतात। आणि नुकतंच तुम्हाला मी सांगितलं होतं काही आठवड्यांपूर्वी असं म्हणेन मी की आपण एका कासवाबद्दल बोललो होतो की ज्याला पाठवलं होतं त्याने कसा समुद्रमार्गे प्रवास केला। आणि हे खूप छान, याबद्दलची माहिती तुम्हाला इंटरनेटवरती सुद्धा नक्कीच वाचायला मिळेल। आतापर्यंत सुहास पांडे, हेमंत धोंडे आणि प्रकाश कुलकर्णी यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच तुमचा सहभाग नोंदवू शकता। तुम्हाला काय वाटतं आजच्या कार्यक्रमात ते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगू शकता दूरध्वनीच्या माध्यमातून। ऐकूया तुमच्या आमच्या आवडीचं, आपल्या बालपणात घेऊन जाणारं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे छान असं ससा कासवाचं गीत।

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही।
2: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM कूल।
3: मंडळी मराठी संगीतकार समीक्षक लेखक केशवराव भोळे यांचा आज जन्मदिन आहे। त्यांचं सुरुवातीच्या काळातलं जे लेखन होतं ना ते खूपच चिकित्सक होतं आणि ते अगदी विधायक वृत्तीचं असं होतं आणि संगीताची एक रेखीव जाणकार असणं, अभिरुची, शिस्त ही त्यांच्या लेखनामध्ये जाणवते। मुळात त्यांच्या घरातलं जे वातावरण होतं ते संगीतमय होतं, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच नाटक, संगीत ह्या सगळ्याचे संस्कार त्यांच्यावर होत गेले। त्यानंतर त्यांचं लग्न झालं दुर्गा केळकर अर्थात ज्योत्स्ना भोळे यांच्याशी आणि मग 1933 नाट्य मन्वंतर या संस्थेमार्फत जे नाटक काढलं गेलं ते म्हणजे आंधळ्यांची शाळा। त्यातलं बिंबाचं या नायिकेचं काम अतिशय गाजलं। आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेली 2 गाणी तर खूपच त्या रचना सगळ्यांना खूपच आवडल्या होत्या। तसंच 1933 गोविंदराव टेंबे यांच्यानंतर केशवरावांनी प्रभात या सिने कंपनीत सिने संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्या चित्रपटांच्या गाण्यांना संगीत दिलं ते सिनेमे म्हणजे अमृत मंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना अशा अनेक बोलपट्टांच्या गीतांना त्यांनी संगीत दिलं आणि रसिकांनी त्यांना अगदी भरभरून प्रतिसाद दिला। त्या व्यतिरिक्त त्यांनी काही भावगीतांना सुद्धा चाली लावल्या। नंतरच्या काळात ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीत विभागामध्ये सुद्धा कार्यरत होते। म्हणजे आता आपण ऐकूया कुंकू या सिनेमातलं गाणं।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

श्रोते हो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: तर मंडळी, संगीतकार केशवराव भोळे यांनी एकलव्य या टोपण नावानं वसुंधरा या साप्ताहिकात काही लेख लिहिले, तसंच ते गायक गायिकांविषयीचे होते आणि त्यानंतर तेच लेख पुढे प्रसिद्ध गायक या पुस्तकात संग्रहित करण्यात आले। या पुस्तकाची सुधारित आवृत्ती सांगायची झाली तर ती म्हणजे संगीताचे मानकरी, जी 1949 प्रसिद्ध झाली। त्यानंतर त्यांनी शुद्ध सारंग याही टोपण नावानं लेखन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांची चिकित्सक वृत्ती, परखडपणा हा विशेष करून जाणवतो। आवाजाची दुनिया, अस्थायी, वसंतकाकाची पत्रे, माझे संगीत, अंतरा, जे आठवते ते, जे आठवते ते हे आठवणी वजा आत्मचरित्र आहे त्यांचं। आणि ह्या सगळी पुस्तकं जेव्हा आपण वाचतो किंवा त्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तो काळ नेमका कसा होता, त्यावेळेला संगीत कशाप्रकारे चित्रपट म्हणा किंवा नाटक म्हणा, या तिथल्या गीतांना, नाट्यपदांना कशाप्रकारे संगीत जे आहे ते दिलं जायचं, तो एक काळ आपल्या डोळ्यासमोर निश्चितच उभा राहतो। ऐकूया आता आपण रामशास्त्री या सिनेमातलं गाणं।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: म्हणजे आता की नाही, सुट्टीचे काही शेवटचे दिवस उरलेले आहेत। म्हणजे काही जणांची शाळा 1 तारखेला सुरू होते, काही जणांची 8 तारखेला, काही जणांची 10 तारखेला, किंवा काही जणांची दरवर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे 15 जूनला शाळा सुरू होते। मग त्याआधी कुठेतरी बाहेर जाऊन यायला हवं, किंवा हां सुरुवातीला काहीतरी नाही जायला जमत, लगेच सुट्टी लागल्या पण शाळा सुरू व्हायच्या आधी, कॉलेज सुरू व्हायच्या आधी कुठेतरी आपण नक्कीच जाऊ शकतो, नाही का? तर मग कुठे बरं जायचं? बरेच जण काय करतात, खूप गरम होत आहे मग अशा वेळेला धाव घेतात ते, म्हणजे छान असे बर्फाच्छादित जी हिमशिखरं असतात किंवा छान छान डोंगर असतात ना बर्फाने असे वेढलेले, जिकडे छान गारवा अनुभवायला मिळतो अशा ठिकाणी। काही जणांना ट्रेकिंग मनापासून आवडतं करायला, पण जेव्हा हिमालयामध्ये तुम्ही ट्रेक करायला जाताना तेव्हा एक साईज जास्त असलेले शूज घेणं गरजेचं असतं। का बरं? तर काही जणांना ह्याचं उत्तर आधीपासूनच ठाऊक असेल, काही हरकत नाही, पण हे जे स्नो ट्रेक करतो ना त्या वेळेला बर्फाच्या सतत आपण संपर्कात येत असतो, म्हणजे खूप असे अगदी लूज शूज घालायचे तर असं नाही, आपल्याला व्यवस्थित चालताही यायला हवं, पण ते किंचित लूज असतील असे शूज घालायचे आहेत। आणि बरेच जण त्याच्यावरनं सुद्धा काही सॉक्स जे असतात, म्हणजे आपले रेग्युलर सॉक्स नाही तर जे बर्फात चालतात ते, कारण काय होतं की जे शूज असतात ते ओले व्हायची भीती असते, मग ते बोट ओली झाली तर अक्षरशः त्याचे दगडासारखे होतात ती बर्फामध्ये, त्यामुळे आपल्या त्वचेची, आपल्या पायाची, त्या पायाच्या बोटांची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं। आणि मग इथं चालताना देखील तुम्हाला काही त्रास होऊ नये किंवा त्यामुळे पायावर काही रॅश उमटू नये अशासाठी त्या पद्धतीचे शूज आणि तसेच ते सॉक्स त्यावरनं घालणं खूप गरजेचं असतं। खरं तर ह्याला क्रॅम्पॉन लावलेले असतात या शूजवरती आणि ते दोन्ही बाजूंनी शूजला घट्ट पकडून ठेवतात, आणि त्याचा फायदा असा होतो की शूज आतल्या बाजूला व्यवस्थित तो असा दबला जातो, म्हणजे व्यवस्थित त्याला एक घट्ट पकड बसते, त्याच्यामुळे चालताना म्हणा किंवा तुम्ही तिथे जेव्हा फिरत असता, बर्फातून तुम्ही ती वाट काढत असता, तेव्हा पायावरती जास्त प्रेशर जरी आलं चालताना, एक पाऊल टाकताना त्या बर्फातून, तर त्याच्यामुळे पाय नंतर तेवढे दुखत नाहीत, म्हणजे अर्थात चालून थकायला होतं, दमायला होतं, सगळं होतं, पण थोडासा त्रास कमी करायचा हे शूज आहेत किंवा हे सॉक्स आहेत ते नक्कीच प्रयत्न करतात। त्यामुळे ही सगळी खबरदारी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि थोडेसे मोठे शूज घेतले तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकतात। जेव्हा आपण एखाद्या अशा ट्रेकला जातो तेव्हा ह्या संदर्भातली माहिती आधीच काढून ठेवायला काही हरकत नाही का? ऐकूया आपण आता एक छान असं नाट्यपद आणि त्यानंतर आपल्या पुढच्या गप्पांकडे वळूया। आत्तापर्यंत संतोष शिंदे आणि स्मिता यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सहभाग नोंदवा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit samriddh Bharat.

0: नमस्कार, मी अजित कडकडे सुमधूर गाणी गोड आठवणी मस्त गप्पा माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: आता म्हणजे हेच पहा ना, आपण एखाद्या अशा हिल स्टेशनवरती फिरायला गेलो किंवा असं हिमालयन ट्रेक वगैरे करायला गेलो की आपण आजूबाजूचा परिसर सुद्धा बघतो, न्याहाळतो, आपल्याला तिकडे गेल्यावरती खूप छान प्रसन्न वाटतं। म्हणजे कसं, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं असतं। पण इथे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दिसेल की या हिल स्टेशनवरती की नाही, मॉल रोड हा तुम्हाला आवर्जून दिसतो किंवा हा मॉल एरिया आहे असं तुम्हाला नेहमी ऐकायला मिळत असेल। अर्थात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की ब्रिटिश काळामध्ये, म्हणजे त्यावेळेचा इतिहास वाचला किंवा थोडी ती पानं चाळली तर लक्षात येतं की त्या शहराची रचना तशीच केलेली असायची। म्हणजे हिल स्टेशनवरती मॉल रोड का असायचे त्या काळात, तर तिथे अनेकदा की शॉपिंग्सची मोठमोठी दुकानं असायची, काही कार्यालय असायची किंवा काही इंग्रज असायचे त्या काळातले किंवा अधिकारी, त्यांची घरंसुद्धा त्या काळामध्ये असायची। लंडनच्या अगदी मेन जो रस्ता आहे तिकडचा, तिथे सुद्धा द मॉल आहे। आणि या रस्त्यावरून प्रेरित होऊन ते जेव्हा इथे आले भारतामध्ये, तेव्हा वेगळ्या ठिकाणाला त्यांनी द मॉल रोड असं त्यांनी नाव दिलं गेलं किंवा मॉल तोचा भाग आहे तिथे सुद्धा वाहनांना बंदी होती। तो जो डोंगराळ भाग आहे तिथे प्रदूषण कमी व्हावं, गोंधळ कमी व्हावा आणि फक्त ब्रिटिश अधिकारीच तिथे जाऊ शकत होते। सामान्य वाहनांना, सामान्य नागरिकांना तिथे जाण्यासाठी बंदी होती। अगदी पादचाऱ्यांसाठी सुद्धा, म्हणजे रस्त्याने जे प्रवास करत जायचे इकडे तिकडे, त्यांना सुद्धा ठराविक वेळेलाच तिकडनं जाता येता यायचं। त्यामुळे ह्या मुख्य रस्त्यावर काही प्रशासकीय कार्यालयं, दुकानं, काही कॅफेज, रेस्टॉरंट अशा काही महत्त्वाच्या गोष्टी असायच्या। त्याच्यामुळे बऱ्याच हिल स्टेशनच्या ठिकाणी जिकडे जिकडे इंग्रजांचं वास्तव्य होतं तिथे आपल्याला आवर्जून मॉल रोड किंवा इथे मॉल होता किंवा ही मुख्य बाजारपेठ इकडे होती हे आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं, नाही का? तर म्हणजे एक छानसं आपण गाणं ऐकूया आणि त्यानंतर आजच्या युवा तरंगमध्ये आज आपण थोडंसं कोकण सफारीला जाणार आहोत, बरं का? आणि आपण गप्पा मारणार आहोत वैभव सरदेसाई यांच्याशी। तेव्हा मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 101 MHz FM गोल्ड। आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। एक छानसं गाणं ऐकूया आपण, तुमचे अभिप्राय कळवा। अजून थोडासा वेळ आहे बरं का 11 वाजायला।

0: नमस्कार, मी प्रियांका बर्वे। नाट्यगीत, भावगीत आणि चित्रपट गीतांचा सुरेल ठेवा अनुभवा FM गोल्डवर।
1: म्हणजे आज आपण छान कासवाचा एक कोट जो आहे त्याच्याबद्दल, एक नाही आपण दोन दोन कोट कासवाबद्दलचे जाणून घेतले, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला, कारण का आज अर्थातच कासव दिन आहे। आणि त्याबद्दल आपल्याला वसुमती ठोसर यांनी सांगितलं की अगदी खरं आहे, ससा कासवाच्या शर्यतीमध्ये कासवच जिंकतं। खरं तर मुळात कुठेही न थांबता तो त्याची स्पर्धा तशीच सुरू ठेवतं। तर आपल्याला नाशिकेतून श्रीपाद जोशी यांनी सांगितलेलं आहे की शर्यत असली तरीसुद्धा निसर्गानं ज्यांना अगदी कायम न हरण्याचं अशी शक्ती दिली आहे ती म्हणजे मासा आणि कासव, जे कधी थांबत नाहीत आणि त्यांच्या शर्यतीमध्ये आपल्याला ते कायम जिंकताना दिसतात। अर्थात त्याच्या मागे असणारी एक प्रबळ इच्छाशक्ती म्हणा किंवा निसर्गाचं एक वरदान लाभलेलं आहे, आणि जिद्द, चिकाटी ही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते की न थांबता अविरतपणे प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। शुभांगी कारेकर यांनी सांगितलं की त्यांची लेक आत्ता स्पिती व्हॅलीला गेलेली आहे ट्रेकिंगसाठी, आणि मी आत्ता सांगितलं तसंच की थोडेसे हलकेसे ते थोडेसे लूज सॉक्स घालायचे असतात किंवा शूज त्या पद्धतीचे हवेत, आणि त्यामुळे अगदी खरं आहे की जे जे सांगतात आपल्याला तिथे जाताना इन्स्ट्रक्टर, तर त्यांचं सगळं ऐकणं खूप गरजेचं असतं। तर मंडळी, एक छानसं गाणं आता आपण ऐकूया आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे ठीक 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमामध्ये वैभव सरदेसाई यांच्याशी। आज आपण गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत थोडंसं कोकणाबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल काय आहे नेमकं, थोडंसं तुमचं हे गुपित मी असंच राखून ठेवते। गाणं ऐकूया, पण तुम्ही मात्र कुठेही जायचं नाही, आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। मंडळी, आपल्याला भटकंती करायला, एखादं नवीन ठिकाण हुडकून काढायला नक्कीच आवडतं। आणि मग जेव्हा आपण समुद्रकिनारी जातो, तिथला आनंद घेतो, मग त्या तिथे असणारे शंख शिंपले गोळा करायचा प्रयत्न करतो, आजूबाजूचा परिसर न्याहाळतो, तो किती जुना आहे, त्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का, असा सगळा आपण थोडंसं का होईना इंटरनेटवर सर्च करायचा प्रयत्न करतो। एकीकडे आपण त्या निसर्गाचा आनंद घेतो, थोडंसं इतिहासात डोकावून बघतो आणि तिथली भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे सुद्धा आपण न्याहाळत असतो। हा सगळा आनंद आपण जेव्हा कोकणात घेतो, महाराष्ट्रातल्या आपल्या कोकणात, तेव्हा तिथे काय काय मजा येते, तिथे काय काय अजून बघण्यास सारखा आहे, काही नवीन डेव्हलप केलेलं आहे का, या सगळ्याबद्दल आज आपल्याला सांगणार आहेत वैभव सरदेसाई। तेव्हा एक छानसं गाणं ऐकूया आपण आणि मग आपल्या गप्पांकडे वळूया। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM गोल्ड।

श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
2: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
2: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
1: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
3: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपल्या सोबत आहेत वैभव सरदेसाई। नमस्कार वैभव सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे।
4: नमस्कार मॅडम।
3: गेली 22 वर्ष ते पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि पर्यावरण पूरक पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार निर्मिती असा ध्यास घेऊन त्यांनी प्राचीन कोकण म्युझियम, मॅजिक गार्डन, मैत्री हँडीक्राफ्ट, स्पीड बोट, पॅरासेलिंग अशा अनेक उपक्रमांची निर्मिती केली आणि पर्यटन क्षेत्रामध्ये त्यांना विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। तर मुळात प्राचीन कोकण म्युझियम हे गणपतीपुळे येथे आहे, तर त्याबद्दलची माहिती आम्हाला सांगा। मुळात त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याची खासियत काय आहे हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल।
4: प्राचीन कोकण म्युझियम हे महाराष्ट्रातलं पहिलं ओपन एअर म्युझियम आहे।
3: बर,
4: म्हणजे नॉर्मली आपण म्युझियम म्हणजे एका इमारतीमध्ये काही वस्तू मांडलेल्या असतात, तर याच्यामध्ये आम्ही संपूर्ण 3 एकरवर कोकणी खेडेगाव 500 वर्षापूर्वी कसं होतं त्या सगळ्याची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि मग खेडेगावातला प्रत्येक घटक तुम्हाला या 3 एकरमध्ये पाहायला मिळतो।
3: अच्छा, आणि मग ह्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश केला गेलेला आहे या म्युझियम मध्ये?
4: म्युझियमचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन कोकण म्युझियम बघायला येणाऱ्या पर्यटकांना गाईड हा मोफत मिळतो, पण गाईड हा कंपल्सरी असतो।
3: अच्छा,
4: म्हणजे तिकीट एक मिनिमम तिकीट आहे, अतिशय मामूली त्याच्यासाठी, पण केवळ तिकीट काढलंय म्हणून आम्ही आज फेरफटका मारून येतो तर आम्ही परवानगी देत नाही। या उलट असे कितीतरी आपल्याकडे शाळा येतात की त्या विद्यार्थ्यांना खरोखर आपल्या तिकीट काढणंही शक्य नसतं किंवा

0: अशा आर्थिक गटातले लोक येतात की ज्यांना आपलं 50 रुपये तिकीट आहे ते काढणं शक्य नसतं, तर त्यांना आपण प्रवेश मोफत देतो पण गाईड कंपल्सरी असतो. त्या मागचा आमचा उद्देश असा आहे की कोकणी मनुष्य आणि निसर्ग याचं अतिशय सुंदर नातं आहे आणि ते नातं आम्हाला या म्युझियमच्या माध्यमातून आलेल्या पर्यटकांना समजावून सांगायचंय आणि तो आमचा महत्वाचा उद्देश आहे.
1: ओके.
0: आम्ही कोकणी संस्कृतीची एक सुंदर व्याख्या केली की कोकणी संस्कृती म्हणजे काय, तर कोकणी माणूस त्याच्या भोवतालचा समृद्ध निसर्ग, त्या निसर्गातील दृश्य अदृश्य शक्ती, आमच्या श्रद्धा, परंपरा, भाषा आणि लोककला या सगळ्यांच्या माध्यमातून गेली हजारो वर्ष जी एक जीवनशैली विकसित झाली आहे ती जीवनशैली म्हणजे कोकणची संस्कृती. आणि ही संस्कृती आम्ही आलेल्या पर्यटकांना समजावून उलगडवून सांगण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन कोकणमध्ये केवळ आपल्याला बाराबलीदार किंवा केवळ व्यवसाय कोकणातले यांचं दर्शन नाही घडत, तर त्याच जोडीला अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या कोकणाचं प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ कोकणातली जैवविविधता आहे, तर त्याच्या काही प्रतिकृती आपण त्या ठिकाणी केल्या आहेत किंवा वृक्षांचा 140 प्रकारच्या झाडांचा संग्रह आपण प्राचीन कोकण म्युझियम मध्ये केला आहे आणि त्याचं इंग्लिश नाव, शास्त्रीय नाव, त्याची उपयोगिता हे सगळ्याचे बोर्ड आपण तिथे लिहिलेत. म्हणजे 3 एकर मध्ये आपल्या 477 वृक्ष आहेत.
1: बर.
0: म्हणजे झुडप आपण त्याच्यात गृहित नाही धरले, तर केवळ वृक्ष हे 477 आहेत आणि त्या प्रत्येक वृक्षाला हा नंबर दिलेला आहे.
1: अच्छा.
0: आलेल्या पर्यटकांना हे देखील पाहायला आवडतं किंवा आपला जो गाईड असतो तो प्राचीन कोकण म्युझियम मधून फेरफटका मारत असताना कोकणच्या जीवनशैलीविषयी तर सांगतोच, पण तिथे असणाऱ्या झाडांविषयी, सहज येऊन जाणाऱ्या एखाद्या पक्ष्याविषयी, अशा अनेक गोष्टींविषयी सुद्धा पर्यटकांना सांगत असतो. तो मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आलेल्या पर्यटकांना कोकण समजावून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: वा, क्या बात आहे. आपण म्युझियम म्हणलं की त्याची काही अशी विभागवारी जी असते ती केलेली असते, म्हणजे त्या त्या प्रांतानुसार किंवा त्या म्युझियमची खासियत असते त्याप्रमाणे, काही ठिकाणी फक्त शस्त्र असतात, काही ठिकाणी जुने शिलालेख असतात, असं या म्युझियमची विभागवारी जी आहे ती कशा प्रकारे केलेली आहे?
0: सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ग्रामजीवन दर्शन, जे तुम्हाला मी आता सांगितलं. दुसरा भाग आहे तो म्हणजे आमचा वृक्ष संग्रह. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे आमचं शंख प्रदर्शन. कोकणामध्ये आलेल्या पर्यटकांना समुद्राचं प्रचंड आकर्षण आहे
1: हो.
0: आणि इथे आल्यावर प्रत्येकाला असं वाटतं की मी किनाऱ्यावर गेल्यावर मला शंख मिळावेत, तर काही जणांना मिळतात, काही जणांना मिळत नाहीत. पण शंख हा खूप मोठा आकर्षणाचा आणि श्रद्धेचा दोन्ही विषय आहे. मग आम्ही 160 पेक्षा जास्त प्रकारच्या शंखांचं कलेक्शन तयार केलंय आणि त्याचं सुंदर प्रदर्शन आपण प्राचीन कोकण म्युझियम मध्ये मांडलंय. तिथे देखील आपले गाईड काही ठराविक शंखांचं आलेल्या लोकांना माहिती करून देतात.
1: वा, क्या बात आहे. अजूनही तुमच्याकडनं आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचं आहे. इतरही काही महत्वाचे टप्पे आहेत या पर्यटनातले, तर आपण त्याबद्दल जाणून घेऊयाच. पण त्याआधी आपण ऐकूया काही महत्वाचे संदेश, एक छानसं गाणं वैशाली सामंत यांच्या स्वरातलं आणि त्यानंतर आपल्या गप्पा अशा सुरू राहतील. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, आज आपण गप्पा मारतोय वैभव सरदेसाई यांच्याशी आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: योजना। जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in।
1: प्रेमाला ओढाज त्या कुणाची रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी।
2: नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड।

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या, ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आणि आज युवा तरंग कार्यक्रमात आपण गप्पा मारत आहोत वैभव सरदेसाई यांच्याशी। आणि आपण कोकणाबद्दल आणि तिथल्या संस्कृतीबद्दल, तिथे काय काय खासियत आहे, तिथे कुठे कुठे आपण फिरायला जाऊ शकतो, त्यांनी कसं ते सगळं जे पर्यटन आहे ते अजून विकसित केलेलं आहे, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेत आहोत। वैभवजी, आता आम्हाला सांगा ना, जे मॅजिक गार्डन आहे, एक प्रकारचं थीम पार्क आहे, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला विशेष आवडेल। मुळात ही संकल्पना नेमकी काय आहे?
2: मॅजिक गार्डन हे एक वेगळं थीम पार्क आहे। म्हणजे शहरातले जर एखादं थीम पार्क तुम्ही नजरेसमोर आणत असाल तर ते तसं नाहीये। 2 एकरवर आंब्याची बाग आहे आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये आम्ही एक सुंदर गार्डन तयार केले। आणि एरवी ज्या गोष्टी केवळ मॉलमध्येच बघायला मिळतात, अशा 3D थिएटर, हॉरर हाऊस, मिरर मेज, इन्फिनिटी हॉल, मॅजिक शो, अशा अनेक गोष्टी आपण त्या आंब्याच्या बागेमध्ये तयार केल्यात आणि ते बघण्यासाठी पर्यटक येतात। त्याचा मागचा आपला उद्देश असा आहे की कोकण म्हटलं आणि हा तर आंब्याचा सीझन आहे की लोकांच्या नजरेसमोर आंबे येतात आणि त्याचं फार अट्रॅक्शन लोकांना आहे। पण आंबा उत्पादकांचं मोठं दुखणं असं आहे की दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि मजुरी याच्यामुळे आंब्यातला जो नफा आहे तो कमी होत चाललाय आणि मार्केटची अनिश्चित स्थिती याच्यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येतो।
1: बरोबर।
2: तर आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण एखादी आंब्याची बाग डेव्हलप करतो तेव्हा वर्षातून एक महिनाभर आपल्याला त्या आंब्याच्या झाडांपासून उत्पन्न मिळतं, परंतु त्याच्या खालची जी मोकळी जागा आहे ती वर्षातले 12 महिने मोकळीच असते, त्याच्यापासून उत्पन्न काही मिळत नाही। उलट त्याची साफसफाई आणि अनेक गोष्टी त्या बाग मालकाला कराव्या लागतात। तर त्याच्यामध्ये जसं आपण मॅजिक गार्डन हे एक थीम पार्क डेव्हलप केलंय, अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन जर आपण आपल्या आंब्याच्या बागा जर डेव्हलप केल्या तर आंबा व्यवसाय हा सीझनल न राहता वर्षभर उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकेल आणि त्याच्यातला जो नफा आहे तो वाढू शकेल असं मला वाटतं। आणि म्हणून आपण मॅजिक गार्डन ही एक अशी कन्सेप्ट तयार केली मॉडेल म्हणून लोकांना, आणि आज लोकांना ते फार आवडतं। दररोज खूप मोठ्या संख्येनं लोक मॅजिक गार्डन पाहायला येतात आणि तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेतात।
1: वा, क्या बात आहे। पण ह्याचं जे स्वरूप आहे तुम्ही आता सांगितलं अगदी थोडक्यात, जरा आम्हाला

0: अजून ते डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने ते डेव्हलप केलं करत गेला असाल तर ते कसे ते टप्पे होते त्याहीबद्दल आम्हाला सांगा ना. सुचलं तेव्हा अगदी सुरुवातीला स्वरूप कसं होतं आणि आता तर त्याचं स्वरूप जे आहे ते कसं आहे.
1: ज्यावेळेला आपण पर्यटनामध्ये काम करायला 2004 साली सुरुवात केली त्यावेळेला कोकणातलं पर्यटन हे नुकतंच वाढायला सुरुवात झाली होती. कोकणामध्ये कोकण रेल्वे येऊन स्थिरावली होती, मुंबई गोवा रस्ता डेव्हलप होत होता आणि कोकणातल्या पर्यटनाची ओळख पर्यटकांना होत होती. त्यावेळेला आपण प्राचीन कोकण म्युझियम ही कन्सेप्ट चालू केली, इथे आलेल्या पर्यटकांना कोकणची माहिती व्हावी म्हणून. पण नंतर लक्षात असं आलं की याच्या जोडीलाच पर्यटकांना काही वेगळे अनुभव पण हवेत.
0: बरोबर.
1: हा मग म्हणून आपण मॅजिक गार्डन ची कन्सेप्ट तयार करायचं ठरवलं. आणि मग माझा स्वतःचाही आंबा व्यवसाय असल्यामुळे मला ह्या अडचणी लक्षात येतच होत्या लोकांच्या की दिवसेंदिवस आंबा व्यवसाय करणं नुकसानीत का चाललंय. आणि मग त्याच्यावर काही एक मॉडेल तयार करावं उत्तर देणारं एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं, म्हणून आम्ही मॅजिक गार्डनची संकल्पना तयार केली. आणि ते करत असताना आम्ही तिथल्या निसर्गाचाच पूर्ण वापर करून घेतला. त्याच्यामधले जे पाथवे आहेत हे तिथल्याच उंच सखलपणानुसार आहेत. आंब्याची बागे आंब्याच्या बागेसारखीच आहे. खाली बदल केलेत हे मॅजिक गार्डन साठी केलेले बदल आहेत, पण त्याच्यासाठी आम्ही आंब्याच्या बागेत काही बदल केले नाहीत.
0: बरं.
1: मुख्य गोष्ट ही आंब्याची बाग आहे आणि पर्यटन हे त्याला जोडून येणारी गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे लोकांना आत फिरत असताना एका मुक्त निसर्गामध्ये फिरलेलाच आनंद मिळतो. त्यांना असं वाटत नाही की कुठल्या तरी एक कृत्रिम तयार केलेल्या प्रोजेक्ट मध्ये आपण आलोय. आणि लोकांना हा जो फील होतो तो जास्त आवडतो.
0: तुम्ही जेव्हा हे मॅजिक गार्डनची संकल्पना समोर ठेवली किंवा तुम्ही स्वतः त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली किंवा तुम्ही आता सुद्धा सांगते तेव्हा तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही निसर्गात आढळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्याच्यामध्ये फारसा काही इतर गोष्टींचा उपयोग न करता ते तुम्ही डेव्हलप केलं तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला झाला निसर्गातल्या किंवा इतरही.
1: तिथली मूळची असणारी झाडं आहेत, जमिनीचा नैसर्गिक कोकणातला असणारा उतार आहे त्याचा वापर आम्ही धबधब्यासाठी करून घेतला की एकदाच पाणी आम्ही उंचावर चढवलं आणि मग ते सगळं पाणी त्या बागेतून गोल प्रवाह घेत तळापर्यंत जातं.
0: अच्छा. पण हे पाणी तुम्हाला रोज सोडावं लागतं पर्यटक आले की कसं?
1: ते रिसायकल होत राहतं. पंप बसवलेला आहे.
0: बरोबर.
1: हो. आणि त्याच्यामध्ये आम्ही मासे सोडलेत.
0: वा.
1: माशांपासून म्हणजे त्यांचं जे काही विष्ठा आणि हे अनेक गोष्टी असतात तर त्याच्यामुळं त्यात ते झाडांना उपयोगी असतात. आणि मग सगळ्यात शेवटच्या टाकीमध्ये जेव्हा ते पाणी साठतं तेव्हा तेच पाणी आम्ही झाडांना घालतो.
0: अच्छा.
1: त्यामुळं आम्हाला आमच्या फुलझाडांना आमच्या लॉनसाठी किंवा आमच्या आंब्याच्या बागेसाठी बाहेरून कुठलंच खत आणावं लागत नाही.
0: तेच पाणी वापरलं गेल्यामुळे झाडांना एक प्रकारे नैसर्गिक खत सुद्धा मिळून जातं. बरोबर.
1: सेंद्रिय खत मिळून जातं. आणि पर्यटकांना मासे बघायला फार आवडतात.
0: हो.
1: त्यांनाही ती अतिशय उत्सुकतेची गोष्ट असते. मुलं असली तर तिथे उभेच राहतात मासे पाहत. आम्ही मुलांच्या हातात माशांना घालण्यासाठी खाणं देतो. माशांनाही आता सवय झाली. मुलं तिथे येऊन उभी राहिली की येऊन वरती पोहायला सुरुवात करतात. मग मुलं त्यांना खाणं घालतात. असं तर अशा आम्ही तिथल्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर ते डेव्हलप करण्यासाठी केला. आणि याचा दुसरा फायदा असा झाला की आमच्या निर्मितीचा खर्च खूप कमी आला तुलनेनं.
0: हा. बरोबर. बरोबर. अरे वा, खूपच छान. आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडनं खरं तर ह्या ऐकायला मिळतात. मॅजिक पार्क म्हटल्यावर एक टिपिकल संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येते पण तसं न ठेवता तुम्ही निसर्गाशी कसं जोडून राहता येईल किंवा त्या निसर्गातच बरंच काही आहे ते आपण कसं कल्पकतेनं वापरू शकतो ह्या सगळ्याचा तुम्ही खूप छान आणि पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि यानंतर आपल्याला अजून एका छानशा गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे तिथेच असलेल्या मैत्रेयी हँडीक्राफ्टबद्दल. अर्थात आपण कुठल्याही ठिकाणाला भेट दिली की तिथे आपण काही ना काहीतरी शॉपिंग हे करतोच, काही ना काहीतरी आपल्याला घ्यावंसं वाटतंच आणि मग त्यातूनच थोडंसं एक रोजगाराची सुद्धा संधी उपलब्ध झाली, नाही का? तर त्याबद्दल आपण ऐकूच या वैभव सरदेसाई यांच्याकडून. पण त्याआधी ऐकूया काही महत्वाचे संदेश, एक गाणं आणि त्यानंतर आपल्या गप्पा या अशा सुरू राहतील.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, मी प्रतिमा कुलकर्णी. आपण ऐकत आहोत 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. जुन्या हिंदी मराठी गाण्यांची मेजवानी देणारी आपली सर्वांची लाडकी FM गोल्ड वाहिनी.
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे. युवा तरंग आज आपल्यासोबत आहेत. वैभव सरदेसाई, त्यांनी आपल्याला तिथल्या मॅजिक गार्डनबद्दल सांगितलं, पण त्या मॅजिक गार्डनमधला काही पर्यटकांचा अनुभव सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. वैभवजी, जरा सांगा ना.
2: हा, प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन या आपल्या दोन्ही प्रकल्पांचं बलस्थान जे आहे ते म्हणजे आम्ही आलेल्या पर्यटकांशी ते एक अकृत्रिम नातं निर्माण करतो ते, आणि त्यामुळं आलेले पर्यटक हे अतिशय मनानं आमच्याशी जोडले जातात आणि मध्ये मग कुठलं व्यावहारिक नातं उरतच नाही. म्हणजे गावात आलेल्या एखाद्या आपल्या पाहुण्याला आपल्या सहजतेनं किती आपण गाव फिरून दाखवतो तितक्या सहजतेनं आमचे गाईड आलेल्या पर्यटकांना आपलं प्राचीन कोकण म्युझियम दाखवतात. आणि मग असं होतं की अनेकदा प्राचीन कोकण म्युझियम हे कोकणासारखंच चढ उताराचं, नागबोड्या पायवाटा असणार असं आहे. मग एखाद्या फॅमिली बरोबर त्यांचं छोटं बाळ असतं आणि मग त्या शहरातल्या तरुणीला त्या हिल्सच्या चपला घालून आमच्या पायवाट्यानं चालायला, त्या बाळाला कडेवर घेऊन चालायला थोडं कठीण जातं. अशा वेळेला आमचे जे गाईड असतात ते अगदी सहज त्यांना त्या बाळाला आपल्या कडेवर घेतात आणि मग त्या फॅमिलीला गाईड करतात. त्यामुळं आलेली लोक अगदी आमच्याशी जोडली जातात. किंवा काही वेळेला काही वयस्कर आजी आजोबा असतात की ज्यांना त्या पायवाट्यानं चालताना थोडा त्रास होत असतो, मग अशा वेळेला आमच्या गाईड त्यांना अगदी नात असल्यासारखं त्यांना हात देतात आणि प्राचीन कोकण म्युझियम फिरवून आणतात. हे सगळं बघितल्यावर आणि असा आपुलकीचा अनुभव घेतल्यानंतर लोक मनानं आमच्याशी जोडली जातात आणि आपलं प्राचीन कोकण म्युझियम किंवा मॅजिक गार्डन हे गणपतीपुळे मंदिरापासून केवळ 1 किलोमीटरवरच आहे. त्यामुळे असे कितीतरी लोक आहेत तिथे दरवर्षी प्राचीन जसं गणपतीपुळ्याच्या मंदिराला भेट द्यायला येतात, दर्शन घ्यायला येतात, तसं प्राचीन कोकण म्युझियमला सुद्धा भेट द्यायला येतात. आणि मग ही लोक त्यांच्या बालपणीचे अनुभव आपल्या नातवंडाला त्या निमित्तानं आठवून आठवून सांगतात. किंवा आश्चर्य वाटेल की आताच्या जमान्यामध्ये आपण एकमेकाला फारफार व्हॉट्सअपवर मेसेज करतो. आमच्याकडे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की अरे तुम्ही आम्हाला आमच्या भूतकाळात घेऊन गेलात आणि त्यावेळेला व्हॉट्सअप नव्हतं, त्यावेळेला केवळ पत्र होतं, म्हणून लोक आंतरदेशीय पत्र मिळवून मला पत्र पाठवतात आणि प्राचीन कोकण मधले अनुभव, आपल्या बालपणीचे अनुभव आमच्याशी शेअर करतात.
1: क्या बात.
2: आणि हे आम्हाला खूप आवडतं.
1: मस्तच अगदी. म्हणजे हे ऐकून सुद्धा इतकं छान आणि समाधान वाटतंय. तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभव घेत आहात, नक्कीच खूप छान गोष्ट आहे ही. आणि हे सगळं एकीकडे सुरू असताना ते जे गाव आहे जिथे तुम्ही राहता तिथल्या मंडळींना काही रोजगार मिळावा, त्या गावाची सुद्धा एक समृद्धी व्हावी या दृष्टिकोनातून मैत्रेयी फाउंडेशन हे पुढे आलं आणि त्याच्यामध्ये काही हँडीक्राफ्ट, काही लाकडी खेळण्यांची निर्मिती जी आहे ती केली जाते. या संकल्पनेविषयी आम्हाला सांगा आणि आताचं स्वरूप त्याचं नेमकं कसं आहे आणि अगदी जेव्हा सुरू केलं तेव्हा स्वरूप कसं होतं या सगळ्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: हो, आपल्याला पर्यटनातून वेगवेगळे प्रोजेक्ट करताना एकच ध्येय आपलं

0: नजरेसमोर होतं की तो प्रोजेक्ट असा असला पाहिजे की जो गणपतीपुळ्याच्या परिसरामध्ये नवीन आहे, आणि दुसरा एक निकष आपला असा होता की तो पर्यावरणपूरक असला पाहिजे. आणि या निकषावर आधारित आपण अनेक जे प्रकल्प केले त्याच्यापैकी मैत्रेय हँडीक्राफ्ट हा फार महत्वाचा आहे. प्राचीन कोकण म्युझियम चालू करताना त्याच्यामध्ये एक विक्री केंद्र असावं अशी आमची संकल्पना होती की ज्या विक्री केंद्रामध्ये केवळ कोकणातली उत्पादनं आलेल्या पर्यटकांना खरेदी करता येतील. आणि मग त्याचाही आपण विचार केला की कोकणात आल्यावर पर्यटकांना काय काय खरेदी करता येईल. आणि आम्ही जेव्हा त्याची लिस्ट काढायला बसलो तेव्हा अक्षरशः 710 वस्तूंची आम्ही लिस्ट काढली की कोकणातलं आपण काय विकू शकू, की कोकणातलं जमीन जंगल आणि जल सोडून काय काय विकता येतं ह्याचा आम्ही विचार केला. कोकणातली कडधान्य आहेत, कोळीथ आहे, कडवा आहे, पावटा आहे, कोकणातल्या बांबूच्या पारंपरिक वस्तू आहेत जशी सूप आहे, रोवळी आहे, कोकणातली लाकडी खेळणी आहेत जशी सावंतवाडीला बनतात, अशा कोकणातलं सगळ्यात आम्ही अजून एक गोष्ट विकतो ते म्हणजे कोकणातली औषधं.
1: अच्छा, औषधं म्हणजे त्याच्यात काय काय येतं?
0: जसं आपण उटीला गेल्यावर तिथलं निलगिरीचं तेल विकत घेतो कारण तिथे ते खूप चांगलं मिळतं म्हणून, मग आम्ही असा विचार केला जर आपल्या कोकणात इतकेशे प्रकारच्या औषधी वनस्पती मिळतात तर मग त्याच्यापासून तयार केलेल्या फार्मसीचं आपण काही औषधं का विकू नयेत, की ज्याच्यासाठी फार प्रिस्क्रिप्शनची गरज नसते डॉक्टरच्या पण जी उपयोगी आहेत. मग आम्ही पंचगुम तेल की जे ताजी निरगुंडी आणि कडुलिंबापासून बनवलेलं आहे आणि विख्यात फार्मसीत बनवलेलं आहे ते विकतो. आम्ही कोकणातले अख्खे मसाले दालचिनी लवंग काळी मिरी ज्या गोळा करून विकतो, आम्ही चिरफळ विकतो ज्याला तिरफळ
1: म्हणतात आमटीमध्ये
0: नॉनव्हेज मसाल्यामध्ये वापरतात, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कोकणाला वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठी त्या उपयोगी आहेत. मग तसंच आपण विचार केला होता की मैत्री हँडीक्राफ्ट मध्ये लाकडी खेळणी विकायचा, पण प्रॉब्लेम असा होता की तो कालखंड असा होता 2007-08 सालच्या दरम्यानचा की फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे परदेशी वस्तू येत होत्या आणि ते लाकडीच असल्यामुळे ते इंडियन हँडीक्राफ्ट म्हणूनच मार्केटमध्ये विकलं जात होतं आणि हे खूप मोठ्या संख्येमध्ये उपलब्ध असायचं आणि खूप स्वस्त असायचं. या उलट इंडियन हँडीक्राफ्ट जे आहे ते कमी क्वांटिटी मध्ये मिळायचं आणि तुलनेनं महाग मिळायचं. त्यामुळे अनेक बाजारपेठांमध्ये असं झालं की इंडियन हँडीक्राफ्ट म्हणजे भारतात ज्या ज्या ठिकाणी बनायचं ते मागे पडायला लागले आणि मग काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही जर गेला तर एकाच प्रकारची लाकडी खेळणी तुम्हाला दिसायला लागली पर्यटकांना. आम्हाला हे विकण्यात इंटरेस्ट नव्हता, आपल्याला आपल्या पद्धतीचं काही विकावं असा इंटरेस्ट होता. त्याच्यातून आपण मैत्री हँडीक्राफ्ट या कन्सेप्टची सुरुवात केली आणि त्यावेळेला आपलं ध्येय क्लिअर होतं की आपल्याला स्पर्धा हे इंडियन हँडीक्राफ्टची करायची नाहीये, आम्हाला स्पर्धा हे परदेशातून येणाऱ्या स्वस्त आणि दुय्यम दर्जाचे जे हँडीक्राफ्ट आहे त्यांच्याशी करायचे, पण त्याच्यासाठी आम्हाला मास क्वांटिटी मध्ये काम करणं आवश्यक होतं.
1: बरोबर.
0: म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी सीएनसी राउटर, सीएनसी टर्निंग मशीन, लेझर कटिंग मशीन अशा प्रकारची मशिनरी वापरायचं ठरवलं आणि मग खेडेगावामध्ये हे ऑपरेट करणारी माणसं मिळणं कठीण आहे. मग आम्ही आपल्याच परिसरातल्या 10वी-12वी झालेल्या महिलांना ही मशीन ऑपरेट करायला शिकवलं आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या महिला ही सगळी मशीन ऑपरेट करतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतात.
1: अरे वा.
0: आणि मग या सगळ्या उत्पादनांना आपण भारतीय टच देण्याचा प्रयत्न केला.
1: जसं की
0: समजा एबीसीडीची पाटी आहे, ब्लॉकची अक्षर असतात, ए काढायचा पुन्हा ए मध्ये बसवायचा, तर आपल्याला मार्केटमध्ये केवळ हे इंग्लिश मध्येच मिळायचं. आम्ही ते मराठी मध्ये आणलं,
1: म्हणजे बाराखडी आणि मुळाक्षर आणली तुम्ही.
0: हो हो हो हो. आम्ही ते बंगाली मध्ये आणलं, आम्ही ते गुजराती मध्ये आणलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला भारतीय भाषांवर सुद्धा काम करता आलं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं जोडली गेली या सगळ्यामध्ये. साहजिकच थोडा अनुभव याच्यामध्ये नसल्यामुळे आम्हाला सेट व्हायला वेळ गेला, पण आज 10 वर्षानंतर आम्ही एका निश्चित टप्प्यापर्यंत पोहोचलोय आणि आता परिस्थिती बदलली. आता भारतीय मार्केट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला उपलब्ध आहे. काही वेळेला तर असं होतं की आमचं उत्पादन कमी पडतं एवढी मागणी आपल्याकडे असते.
1: ओ बरोबर. म्हणजे तुमचं तर हे मागणी वाढत चाललेली आहे आणि छान रोजगाराची संधी सगळ्या महिलांना मिळालेली आहे, तिकडच्या गावकरी मंडळींना सुद्धा. इथला एखादा छानसा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल.
0: ज्या वेळेला आम्ही हे मशिनरी आणायची ठरवली या सगळ्यामध्ये, आमचा मॅडम सगळा जो स्टाफ आहे प्राचीन कोकण पासून मैत्री हँडीक्राफ्ट पर्यंतचा हा बहुतांशी लेडीज आहे. 90% महिला आमच्याकडे काम करतात. त्यामुळं आमच्याकडे ज्या वेळेला पर्यटक येतात तेव्हा त्यांना असं वाटतं हे सगळं महिला मंडळाचं आहे की काय, इतक्या संख्येनं आपल्याकडे महिला काम करतात, त्या सगळ्या ठिकाणी अतिशय आत्मविश्वासानं वावरत असतात आणि खूप चांगली सर्व्हिस देत असतात. तर हा ज्या वेळेला ही आम्ही सीएनसी मशीन आणखी या सगळ्या गोष्टी आणल्या, तर त्यावेळेला ज्या आमच्याकडे महिला होत्या जे
1: हे
0: काम करायला तयार होत्या या 10वी 12वी शिकलेल्याच होत्या, मग त्यांच्या समोर प्रश्न होता की अरे त्यांनी पहिल्यांदाच सीएनसी राउटर बघितला होता, पहिल्यांदाच लेझर कटिंग मशीन बघितलं होतं, तर आता हे आपल्याला कसं काय वापरता येईल असा प्रश्न त्यांच्या समोर होता. पण आपण त्यांना ट्रेनिंग द्यायचं ठरवलं आणि अक्षरशः 2 ते 3 महिन्यामध्ये या उत्तम ट्रेन झाल्या आणि आज स्वतः डिझाईन बनवण्यापासून अनेक गोष्टी या महिला स्वतः करतात. अनेक ठिकाणी आपण स्टॉल म्हणजे प्रदर्शनांमध्ये भाग घेतो, या महिला स्वतः त्या ठिकाणी जातात, स्वतः प्रदर्शनामध्ये भाग घेतात आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात. आणि मला आनंद या सगळ्या गोष्टीचा होतो की जे क्षेत्र कधी कल्पनाही केली नव्हती त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग घेऊन एवढं आत्मविश्वास पूर्ण वावरणं माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट असते.
1: निश्चितच. पण आपण बघतो की महाराष्ट्र आहे हा, इथे सण उत्सव अगदी मोठ्या आत्मीयतेनं प्रेमानं साजरे केले जातात. गणपती म्हणा, शिमगा म्हणा, कोकणामध्ये खास सगळेजण आवर्जून सुट्टी काढून जातात. मग इथं तर मुळात तिथेच काम करणारी मंडळी आहेत किंवा एक पावसाळ्याचा सीझन असतो, अशा वेळेला हे कसं काय सुरू असतं किंवा हे कसं काय तुम्ही हँडल करता? मैत्री फाउंडेशन म्हणा किंवा मग तुम्ही सांगितलं मॅजिक गार्डनबद्दल म्हणा किंवा अगदी पर्यटन सुरुवातीचं म्युझियम आपण बोललो त्याच्याबद्दल.
0: याच्यामध्ये मैत्री हँडीक्राफ्ट चालू करत नाही मागे आमचा एक उद्देश असाही होता की पर्यटनाचा व्यवसाय हा कोकणामध्ये फार सीझनल आहे. त्या वेळेला मे महिन्यामध्ये दिवाळी नाताळ सारख्या दिवसामध्ये ओसंडून लोक येतात आणि पावसाळा किंवा मध्ये काही स्लॅक सीझन असे असतात की ज्या वेळेला आमच्याकडे पर्यटकच नसतात. आपण याच्यामध्ये असं करतो की आपण कधीही कुणालाही ब्रेक देत नाही.
1: बर,
0: मग अशा वेळेला त्यांच्या हातानं काम दिलं पाहिजे. आणि आमच्या सगळ्या माणसांचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे प्रत्येक जण प्रत्येक काम शिकतो. त्यामुळं ज्या वेळेला प्राचीन कोकणला मॅजिक गार्डनला गर्दी कमी असेल आणि त्यावेळेला समजा स्टाफ जास्त असेल तर ती लोक मैत्री हँडीक्राफ्ट मध्ये येतात, त्या ठिकाणी ते प्रोडक्शनचं काम करतात. असं आहे. त्यामुळं आम्हाला सलग वर्षभर रोजगार देणं या लोकांना शक्य होत.
1: बरोबर आहे.
0: आणि दुसरं एक या सगळ्यामध्ये असं आहे की मी व्यक्तिशः असं मानतो या सगळ्यामध्ये की कोकणामध्ये किंवा कुठेही आता भारतात तुम्ही बऱ्यापैकी गेलात तर एक फार मोठी समस्या असते ती म्हणजे कामाला माणसं मिळत नाहीत आपल्याला. तर मला वाटतं की माणसं केवळ पैशासाठी काम करत नाहीत, त्यांना दोन गोष्टींसाठी माणसं काम करतात. एक तर त्यांना पैसे मिळणं ही प्राथमिक गरज आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना त्याच्यातून सन्मान हवा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना भविष्यातील चिंता मिटायला हवी असते. या दोन गोष्टी जर आपण दिल्या की कामाचा पैसे देणं ही एक गोष्ट आहे पण त्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून सन्मान देणं, त्याच्या भविष्य काय होईल तणावमुक्त होईल किंवा काळजी काळजी घेणं सेफ होईल त्याची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं आमच्याकडे सगळ्या लोकांसाठी पीएफ आहे, इन्शुरन्स आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे लोक आमच्याशी मनानेही जोडली जातात.
1: क्या बात आहे, मस्त. अजूनही काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं, पण ऐकूया काही महत्वाचे संदेश, एक गाणं आणि मग आपल्या गप्पा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा

0: बाबा भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: लाया गलबो तो टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा
1: और तिचा गोवाला कोकण दाखवा
0: गुनु माहेरला जाते हो नखवा
1: और तिचा गोवाला कोकण दाखवा।
2: म्हणजे आपण आज संवाद साधला आहे वैभव सरदेसाई यांच्याशी आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेत आहोत प्राचीन कोकण म्युझियम, मॅजिक गार्डन तसंच मैत्रेयी फाउंडेशन आणि असाच एक खास जंगलाचा अनुभव देणारा उपक्रम आहे तो म्हणजे अरण्य वैभव प्रकल्प। मुळात त्याच्या प्रक्रियेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं।
3: अरण्य वैभव हा माझा तसा ड्रीम प्रोजेक्ट आहे।
2: बर
3: 2017 साली आपण

0: 10 एकर जागा विकत घेतली. संगमेश्वर तालुक्यामध्ये मोरडे नावाचं गाव आहे त्या गावामध्ये, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आणखी 2 एकरची आपण भर घातली आणि त्या ठिकाणी त्या सालापासून आपण काही 1000 झाडं लावून जगवलेली आहेत. ज्या वेळेला आपण ही जागा विकत घेतली त्यावेळेला तिथे फक्त गवताळ कुरण होतं, टेकड्या होत्या, आणखी बाकी एकही झाड त्या संपूर्ण एरियामध्ये नव्हतं. आणि मी पहिल्यांदा ज्या वेळेला अंदमानला गेलो त्यावेळेला माणसानं स्पर्श न केलेलं जंगल किती सुंदर असतं त्याचा अनुभव घेतला. आणि तसंच एक जंगल आणि आपल्या कोकणातल्या देवराईची प्रतिकृती आपण तयार करावी या ध्यासानं आम्ही त्या ठिकाणी वृक्ष लागवड करायला सुरुवात केली. सुरुवातीला आपण अनेक ठिकाणी वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं की बिया पसरून दिल्या आणि मग त्याच्यापासून खूप छान जंगल तयार झालं. तर त्याच्यानुसार आम्ही अक्षरशः 3 ॲपे भरून वेगवेगळ्या झाडांच्या बिया त्या संपूर्ण परिसरामध्ये एका पावसाळ्यापूर्वी पसरून दिल्या. मध्ये 1.5 महिना गेला, पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर आम्ही त्याचा कितपत रुजवा झालाय हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. आम्ही ज्या बिया टाकल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याच्या कोई होत्या, आठला होत्या, शिवन, आईन, किंजळ अशा अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया होत्या. आणि फार उत्सुकता होती की गेल्यावर फार मोठ्या प्रमाणात झाडं रुजलेली आपल्याला दिसतील. परंतु ज्या वेळेला आम्ही गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला झाडांची रुजवण फार कमी झालेली दिसली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की ज्या बिया आम्ही टाकल्या होत्या त्या बिया सुद्धा आम्हाला दिसल्या नाहीत. मग त्या गावामध्ये, ते माझंच स्वतःचं गाव आहे, एक दत्तू दादा म्हणून आहेत की जे फार पूर्वीपासून आमच्याशी संलग्न आहेत, त्यांचं वय 65 एवढं आहे. तर त्यांना मी विचारलं की एवढं मोठ्या प्रमाणात दादा आपण बिया टाकले आणि आपल्याला इथे काहीच रुजवण दिसत नाही, तेव्हा त्या मला म्हणाले की ज्या वेळेला आपण असे मोठ्या प्रमाणात एखाद्या ठिकाणी बिया टाकतो तेव्हा त्याचं लक्ष परिसरातल्या माकडांचं त्याच्याकडे लक्ष जातं. खारुताई असतात, छालजीव असतात, असे कितीतरी प्राणी आहेत की ज्यांचं ते खाद्य आहे ते येतात आणि खातात, त्यामुळे त्या बिया शिल्लक राहत नाहीत. किंवा पहिलाच पाऊस जर मोठा झाला तर या बिया वरती असतात, त्या पाण्याबरोबर वाहून जातात. कोकणामध्ये फार वेगानं पाणी वाहतं. मी म्हटलं दादा हे सगळं टाकत असताना तुम्ही आमच्या बरोबर होतात, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाहीत, खास कोकणी स्वभाव कसा असतो त्याचं छान वरण. त्याच्यावर दादा असं म्हणाले की कुठल्याही गोष्टीचा अनुभव आपण आधी स्वतः घ्यायला हवा तरच तो पटतो.
1: बरोबर, अगदी खरं आहे. आणि ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, म्हणजे तुम्ही आता ज्या जे आम्हाला सांगितलं प्रकल्प तुम्ही राबवले, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकल्प आहे, म्हणजे डॉल्फिन बोट आहे किंवा मुलांसाठीचा खास कॅम्प आहे, इडियट कॅम्प त्याचं असं काहीतरी आगळं वेगळं नाव आहे, हे सगळं काही एकट्याच्यानं शक्य नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला मॅन पॉवर असणं खूप गरजेचं आहे, हे एक टीम वर्क आहे. आणि तुम्ही ज्या ज्या व्यक्तींचा आज उल्लेख करत आहात ती सगळे तुमच्याशी खूप छान पद्धतीनं जोडली गेलेली आहेत. तर मुळात तुम्हाला यासाठी माणसं कशी मिळाली आणि तुम्ही ती कशी त्या सगळ्यांना तुम्ही बांधून ठेवलेला आहे?
0: मला असं वाटतं की आपल्याला, म्हणजे जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा छोटे ज्यांचे प्रकल्प आहेत, यांना फार फार तर 50, 100, 150 एवढ्याच माणसांची आवश्यकता असते. आणि आपला देश तर 140, 150 कोटींचा आहे आणि तर त्याच्यातून आपल्याला एवढ्या कमी संख्येनं माणसं मिळवणं हे काहीच कठीण नसतं. मी मगाशी म्हटलं तसं की माणसं केवळ पैशासाठी काम करत नाहीत, त्यांना आत्मसन्मान हवा असतो आणि कामातून समाधान हवं असतं. आपण एकमेव असे आहोत गणपती पुळ्यामध्ये की पहिल्या वर्षापासून आम्ही आमच्या सगळ्या स्टाफसाठी, अर्थात स्टाफ हा शब्द मी आता इथे उच्चारतोय, आम्ही त्यांना केवळ आपले सहकारी मानतो आणि तेही आम्हाला सहकारीच मानतात सगळे. तर दरवर्षी आम्ही ट्रेनिंग घेत आलेलो आहोत आणि त्या ट्रेनिंग मधून एक गोष्ट आम्ही त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो की आपण हे पर्यटन क्षेत्रातले एक कार्यकर्ते आहोत.
1: बरोबर,
0: त्याच्यातून आपल्या उपजीविकेसाठी काही पैसे कमवणं हा एक व्यवहार झाला, पण ते संपल्यानंतर आलेल्या पर्यटकाला एक अशी दृष्टी देणं की त्याचा कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तो पर्यटनाचा आनंद घेत असताना इथला इतिहास, निसर्ग, संस्कृती याला बाधा न आणता इथल्या पर्यटनाचा आनंद घेईल, अशा अनेक गोष्टी पर्यटकांपर्यंत पोहोचवणारे हे आपण पर्यटन दूत आहोत. आणि ही आपल्याला समाजानं दिलेली किंवा आपल्याला मिळालेली जबाबदारी आहे. हे आम्ही आमच्या सगळ्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो.

0: आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. जे मगाशी मी ते तुम्हाला सांगितलं की त्या बाळाला कडेवर घेणं किंवा आजोबांना
1: हात देणं, हात धरणं,
0: हा हा काही आपला ट्रेनिंगचा भाग नाहीये,
1: पण
0: हे आपले लोक उत्स्फूर्तपणे करतात,
1: आत्मीयतेने करतात,
0: आत्मीयतेने करतात. आणि मग ते वर्षानुवर्ष प्रकल्पाशी जोडले जातात. आता आपल्या या प्रकल्पाला 22 वर्ष झाली, पण अक्षरशः 20-20 वर्ष सलग काम करणारी माणसं ही आपल्याकडे आहेत.
1: तर एक खूप छान अनुभव तुमच्याकडे आहे आणि निश्चितच आज पर्यटनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आवर्जून मंडळी अगदी मोठ्या ठिकाणी नाही, पण एखादा छोटासा ब्रेक मिळाला तर अशा ठिकाणांना त्यांना भेट द्यायला आवडते. आणि जेव्हा तुमच्यासारखी मंडळी स्वागताला उभी असतात तेव्हा आणखीनच त्यांच्या आठवणींमध्ये भर घालतात. हे असे छान छान दिवस जे अनुभवतात ते. वैभव सरदेसाई, आज आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, खूप छान माहिती आम्हाला गणपतीपुळी आणि तिकडच्या आजूबाजू पर्यटनाविषयी आम्हाला सांगितले, त्याबद्दल FM गोल्ड परिवारातर्फे आणि समस्त आकाशवाणीच्या श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: मंडळी, खर तर घड्याळ थोडंसं पुढे धावायला लागलेलं आहे, काही हरकत नाही. आपण सुद्धा फिरायला गेलो की आपल्याला सुद्धा घड्याळाचं थोडंसं भान राहत नाही असं होतं, कधीतरी असं होतं. पण चला तर मग आता आपण वळूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे, अर्थात रंजक सफरकडे.

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: तर मंडळी आपल्या सगळ्यांना फिरायला भरपूर आवडतं. आत्ता सुद्धा आपण छानशी सफर केली नाही का युवा तरंगमध्ये, आणि कितीही फिरायला गेलो ना तरी समाधान आपलं होत नाही. म्हणजे कुठे आपण फिरायला जातो, एखाद्या वेळेला आपण हिमालयामध्ये जातो, काहीतरी आपण भारताच्या बाहेर फिरायला जातो, कधीतरी असं सुद्धा होतं की आपण अगदी जवळच्याच एखाद्या नदीकाठी जाऊन बसतो शांतपणे, आणि मग तिथे असणारा तो वारा किंवा तो नदीकाठचा परिसर अगदी आपल्या परिचयाचा असतो, पण तरी सुद्धा आपल्याला तिथे इतकं शांत निवांत वाटतं. नाही का, नदीची ही एक खासियत आहे की ती किती शांत निवांत वाटते. नाही का, एखाद्या खवळलेल्या समुद्रापेक्षा नदी अनेकांना आवडते, पसंत करतात हे अनेक जण नदी किनारी फिरायला जाणं. तर आपण सुद्धा जसं छान नदी किनारी मस्त अशा ठिकाणी फिरायला जाणार आहोत. भारतात अनेक ठिकाणी नदीकाठचे असे प्रदेश आहेत जिकडे छान छान त्या खोऱ्यांमध्ये फिरताना अप्रतिम असे ट्रेक्स आहेत, निसर्ग सौंदर्य आहे, तसंच साहसाचा सुद्धा आपण छान असा अनुभव तिकडे घेऊ शकतो. आणि आपल्या भारतातच आहेत, काही महाराष्ट्रात सुद्धा आहेत. बघा, महाराष्ट्रात सांगायचं झालं तर सांदण दरी आहे ज्याला ग्रँड कॅनियन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, आणि जवळपास 200 फूट खोल आणि 1.5 किलोमीटर लांब असलेल्या या खडकाळ दरीतून चालणं हा एक वेगळाच अनुभव आहे. आणि इथं पोहोचायचं कसं, कुठला सीझन छान, तुम्हाला इंटरनेटवर ते कळलंच. मला बाकीच्या ठिकाणांबद्दल सांगणारच आहे मी की तिथे जायला कुठला काळ चांगला आहे. तसंच भिरा इथं आढळणारा जो देवकुंड धबधबा आहे रायगड जिल्ह्यामध्ये येतो, पाटणूस गावापासून तो थोडा जवळ आहे, आणि हा ट्रेक कुंडलिका नदीच्या उगमापर्यंत म्हणजे छान जंगलातून जाणारी ही वाट आहे. पण सांभाळून, जेव्हा तुम्ही ऐन पावसाळ्यात तिथे जाता तेव्हा मात्र थोडंसं सांभाळून जाणं, खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं. ह्या दोन्ही ठिकाणी की नाही, थोडा पावसाळा हा सरत आला म्हणजे जसा पावसाळा ऋतू संपत येतो ना तेव्हा जावं, थोडंसं ऊन पडायला सुरुवात झालेली असते, नदीचा किनारा अजून तसा छान ओलसर असतो, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे अनुभव इथे खूप मस्त असे घेता येतात. आणि 2 तास चालल्यानंतर छान हिरव्या निळ्या असं जे रंगाचं निसर्गाचं एक कुंड आहे त्याचं मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. एकूणच काय, इथं फिरताना तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे पक्षी पाहायला मिळतात, छान छान असे अनुभव तुम्हाला घ्यायला मिळतात. तर असे अनुभव तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत नक्कीच घेतले असतील. तर मंडळी तुम्ही आज मला सांगणार आहात की तुम्हाला कुठल्या नदीकाठचा प्रदेश किंवा तुम्ही तिकडे जाऊन आला असाल पण तुम्हाला खूप आवडतो, पुन्हा सुद्धा तुम्हाला जायला नक्कीच आवडेल, तर असं तुम्ही कुठे नदी किनारी फिरायला गेला होतात ते ठिकाण तुम्ही आज मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34, आणि दूरध्वनी क्रमांक दुसरा आपला असा आहे 45 15 41 35. STD कोड आहे 022. तेव्हा लवकरात मला सांगा की कुठल्या नदीकाठच्या किनारी तुम्हाला जायला हे खूप आवडेल.

श्रोते हो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे।
2: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे।
1: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा।

0: स्टार्टे हैपनिंग अस्तो सदामीयता ड्रीमिंग। नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी। आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर।
2: म्हणजे आपण छान छान ठिकाणांबद्दल आत्ता बोलत आहोत, जे नदीकाठचे असे प्रदेश आहेत जिथे आवर्जून आपण जायला हवं किंवा तिथला अनुभव नक्कीच घ्यायला हवा। तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी गेला असाल। इथं मला मंडळींनी मस्त मस्त असे त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केलेली आहे। विकास चिन्नेरकर यांनी सांगितलं की खालापूरमधल्या पात्यागंगा नदीला त्यांना पुन्हा जायला आवडेल, खूप छान अनुभव होता ते तिकडे गेले होते तेव्हा। स्मिता पालकर म्हणाला त्यांना यमुना नदीच्या काठी बसून त्यांनी छान ताजमहल

पाहिला तिथे प्रत्यक्ष जाऊन, तो अनुभव खूप छान होता. अंकिता परब यांनी धामापूर मालवण इथले चा त्यांनी उल्लेख केलेला आहे. सातेरी देवीचा देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. काशीनाथ कळमंत यांनी कृष्णा नदी आणि तसंच गाणगापूरमधली जी नदी आहे त्या दोन्ही नद्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. शिल्पा तोडणकर म्हणत आहेत की तारकर्लीच्या इथली जी कारले नदी आहे तर ती त्यांना खूप आवडते. शुभलक्ष्मी मस्तकर यांनी सांगितलं की अलिबाग जवळची त्यांचं आंबेतीर गाव आहे, तिथे आंबे अशा नावाची एक नदी आहे, ती त्यांना खूपच आवडते. तर म्हणजे अशा अनेक नद्या आहेत ज्यांना आपण भेट दिलेली आहे, तिथला परिसर आपण अनुभवतो, तिथे आपण भेट देतो, अगदी काही नाही तर त्या नदी किनारी बसून तो शांतपणा देखील अनुभवला तरी खूप प्रसन्न वाटतं, नाही का. तसंच आंधळबन आहे, ट्रेक तांबणी नदीच्या इथे तो केला जातो. आणि डार्क फॉरेस्ट म्हणून हा जो आहे तो प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलातून जाणारी ही वाट आहे, छोटे छोटे धबधबे देखील तुम्हाला इथे अनुभवायला मिळतात. पण एकूणच काय, भारतात अनेक नद्या आहेत आणि त्या नदीकाठचे जे ट्रेक्स आहेत ते खूपच छान आहे. म्हणजे पर्वत व्हॅली आहे, खीरगंगा आहे, तसंच हिमाचल प्रदेशातले सुद्धा अनेक प्रदेश असे आहेत जिथे नद्यांचे उगम पाहायला मिळतात, किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने आपण जेव्हा चालत जातो किंवा तो ट्रेकचा अनुभव घेतो तेव्हा तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या झाडांची जंगलं पाहायला मिळतात, बर्फाच्छादित डोंगर असतात, की एकूणच निसर्गरम्य असं आपल्याला वातावरण पाहायला मिळतं. नैसर्गिक गरम पाण्याचे झरे देखील ह्या ट्रेकमधला एक खूप वेगळा आणि असा लोकप्रिय अनुभव असतो अनेक जणांचा. तर मंडळी, तुम्ही सुद्धा कुठल्या एका अशा छान नदी किनारी जाऊन आलेला आहात किंवा तुम्हाला जायला आवडेल त्या नदी किनारी, तर ते कुठलं ठिकाण आहे बरं, लवकरात लवकर मला फोन करून सांगा. दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 34 आणि 45 15 41 35. STD कोड आहे 022. आता आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छान असं गाणं.

नमस्कार, मी शंतनु मोघे। मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
2: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे भारतातले वेगवेगळे नदीकाठचे ट्रेक्स, नदीकाठचे परिसर जिथे तुम्हाला आवर्जून जायला आवडेल किंवा तुम्ही

मी हे नुसतं जरी पाहिलं तरी असं वाटलं की अरे आपण आत्ता लगेच बॅग भरावी आणि तडक त्या ठिकाणी पोहोचावं. तिथं असणारं पाईनचं जंगल आहे, नदीवरचा लाकडी पूल आहे, एखाद्या आपण गोष्टीमध्ये किंवा सिनेमातलं वातावरण कसं असतं अगदी तसाच काहीसा भास आपल्याला होतो. आणि उत्तराखंडमध्ये असणारा भागीरथीचा उगम ज्या ठिकाणी होतो ते हरिद्वार ते गंगोमुख या नदीच्या प्रवाहाच्या कडेनं जाणारा हा अतिशय नयनरम्य असा हा ट्रेक आहे. आणि भारतातला असा एकमेव ट्रेक आहे ज्याला झंकार आपण ज्याला म्हणतो की तिथं चालत जावं लागतं त्या नदीच्या इथपर्यंत, म्हणजे झंस्कार आपण ज्याला असं म्हणतो ते ठिकाण हे आहे. तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्ही सुद्धा मला असं ठिकाण सांगा जिथे तुम्हाला जायला आवडेल किंवा तुम्ही जाऊन आला असाल. शुभांगी कार्यकर्त्याने कळवलेलं आहे की त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि तो अनुभव खूपच सुंदर होता. अनेकांनी नर्मदा परिक्रमा केलेली आणि प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो आणि ते 15 दिवस कधी संपले, कसे सरले हे त्यांचं देखील त्यांना कळलं नाही. तसंच काश्मीरमधला चिनाब नदीच्या इकडचा अनुभव त्यांना खूपच छान वाटला होता. मिलिन टिपणेस यांना कृष्णा आणि कोयनेचा संगम आहे कराडच्या इथला, तिथे त्यांना जायला आवडेल. तसंच त्यांच्या इथं असणारा पवना नदीचा जो संगम, ते जे डॅम आहे किंवा बॅकवॉटरसारखा आहे तिथं त्यांना पुन्हा पुन्हा जायला आवडतं, ते जातात सुद्धा. तसंच वसंत पाटील यांनी कळवलेलं आहे कोयना इथं असलेल्या तापोळा म्हणजे मिनी काश्मीर आणि वासोट्या इथला जो एक छोटीशी जागा आहे, त्यांचे जे सगळे वर्गमित्र आहेत ते पुन्हा पुन्हा जातात नवी मुंबई इथून, आपल्याला वसंत पाटील यांनी कळवलेलं होतं. खूप खूप धन्यवाद मंडळी. मुळात हे सगळे अनुभव घेणं, निसर्गाच्या अगदी जवळ जाणं, तिथली जैवविविधता आहे ती बघणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि तो प्रत्येक कानच घ्यायला हवा. ती जी एक थोडीशी वेगळी वाट आहे ती जर आपण अनुभवली तर खरंच आपलं आयुष्य देखील समृद्ध होतं. पण मुळात त्या निसर्गात जेव्हा आपण फिरायला जातो त्या निसर्गाचा आनंद घेतो तेव्हा त्या निसर्गाला धक्का पोहोचणार नाही ना, तिथं अजिबात काही कचरा आपण करणार नाही ना, त्या निसर्गाला कुठलीही इजा किंवा बाधा होणार नाही. मी इजा असं मुद्दामून म्हटलं की तिथे कचरा टाकला की ती निश्चितच जागा घाण होते, तिथे मग नको असलेले जीवजंतू येतात, त्यापेक्षा आपण कचरा तिथे टाकूच नये ही खबरदारी आपण बाळगणं गरजेचं आहे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही।
2: श्रोते हो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे। वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे। बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं एक वेगळाच आनंद आहे। त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईचे FM गोल्ड वाहिनी।
2: मंडळी, आपण वेगवेगळ्या ठिकाणांना जेव्हा भेट देतो ना, तेव्हा त्या ठिकाणाची काही ना काहीतरी खासियत असते। तसंच या नदीकाठचे जे ट्रेक आहेत ते सुद्धा काहीतरी खास आहे, पण मुळात असं एक नदीचं पात्र आहे जे एखाद्या चादरीप्रमाणे वाटतं, म्हणून त्याचं नाव सुद्धा तसंच पडलेलं आहे, चद्दर लेक। होतं कसं की जानेवारी ते फेब्रुवारी म्हणजे ऐन हिवाळ्यात लद्दाखसारख्या ठिकाणी तापमान जे असतं ना ते जवळपास -degree म्हणजे काय म्हणतो शून्याच्याही खाली गेलेलं असतं। त्याच्यामुळे अर्थात तिथं असणाऱ्या पाण्याचं हे बर्फात रूपांतर होतं आणि मग तिथली जी नदी आहे त्याचे एक पांढरी चादरच पसरलेली की काय असं आपल्याला वाटायला लागतं, आणि म्हणून मग त्याला चद्दर ट्रेक असं नाव पडलेलं आहे। तसंच रुपीन पास हा जो एक ट्रेक आहे तो नदीच्या प्रवाहाच्या वरच्या दिशेनं जातो, म्हणजे आपण त्या जेव्हा डोंगराळ भागातून जातो ना तेव्हा ती नदी कुठल्या दिशेनं खाली आली होती तर हा ट्रेक उलटीकडनं जात असतो। आणि ह्या प्रवासामध्ये तुम्हाला इतके छान छान धबधबे पाहायला मिळतात, म्हणजे लहान मोठे असतात ते लांबूनच अनुभवायचे असतात, पण एकूणच हा अनुभव जो असतो तो खूप थरारक सुद्धा आहे, कारण थोडंसं चढण आहे या वाटेनं जाताना। मे ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर अशा दोन काळामध्ये हा आवर्जून केला जातो। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असणारा काही गावांमधून जाणारा हा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असा हा जो आहे तो नयनरम्य असा हा ट्रेक आहे, आणि अतिशय आपण म्हणू की आपल्या आठवणीत कायमचा असा हा राहील असा हा ट्रेक आहे। आणि उत्तराखंडमधून सुरू होतो तो हिमाचल प्रदेशापर्यंत हा ट्रेक संपतो। 15,000 फुटापेक्षाही जास्त उंचीवर असलेला या ट्रेकमध्ये अनेक घनदाट जंगलं, धबधबे आणि बर्फाच्छादित शिखरांचा अनुभव जो आहे तो आपल्याला घेता येतो।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही मला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर.
2: कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज आपल्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. तर मंडळी, आपल्याला माउंट शिवलिंग किंवा गंगा नदीचा उगम या ट्रेकला जर जायचं असेल तर गोमुख तपोवन अर्थात नावातच सारं काही आलं. भारताची पवित्र नदी गंगा या भागरथीच्या उगमापर्यंत म्हणजे गोमुखपर्यंत हा प्रवास अनुभवायचा असतो. खूप खूप खूप त्यासाठी तुम्हाला तयारी करणं खूप गरजेचं असतं. आपल्याला वाटतं तेवढा हा सोपा नाही आहे. मे ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात हा प्रवास खरं तर केला जातो. कारण ह्याची उंचीच म्हणाल तर जवळपास 4000 वर ह्याची उंची आहे आणि तिथनं दिसणारं जे दृश्य आहे ते आहा हा म्हणजे डोळे दिपवून टाकतं अक्षरशः. तसंच हमता पासचा ट्रेक आहे तो मनालीतून सुरू होतो आणि रानी नदीच्या पात्राने तो वरच्या दिशेनं जातो आणि या ट्रेकमध्ये नदी क्रॉसिंगचा अनुभवसुद्धा खूप रोमांचकारी असतो. मुळात हा अनुभव घेताना तितकीच खबरदारीसुद्धा बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण काहीतरी नदीला जोर असतो त्याच्यामुळे त्या प्रवाहाचा अंदाज घेणं देखील खूप गरजेचं आहे. जून ते सप्टेंबरमध्ये हा जो काळ आहे त्या काळात तुम्ही हा प्रवास जो आहे तो नक्कीच करू शकता. हिमाचल प्रदेशमधला अतिशय सुंदर आणि छान निसर्गाचा अनुभव देणारा ट्रेक म्हणून खरं तर हमता पास ट्रेककडे पाहिलं जातं. अरविंद कुलकर्णी यांनी इचलकरंजी इथून कळवलेलं आहे की त्यांना हिरण्यकेशी आंबोली घाटात तिथं त्यांना जायला आवडेल. खूप सुंदर अनुभव आहे तिकडचा. तर संतोष शिंदे यांनी कळवलेलं आहे की खेड आणि तिथली जगबुडी नदी याचं आपल्याला अनेकदा नाव ऐकायला मिळतं बातम्यांमध्ये. तर त्या नदीच्या किनारी त्यांना जायला पुन्हा पुन्हा नक्कीच आवडेल. तर मंडळी, अजूनही शेवटची 10 आहे. आजचा प्रश्न माझा एकच होता, अतिशय सोपा होता. पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला कुठल्या नदीच्या किनारी जायला आवडेल आणि तो नदीकाठचा परिसर तुम्ही अनुभवला असेल तर तो कुठला नदीकाठचा परिसर होता आणि का बरं खास होता. लवकरात लवकर फोन करून सांगा. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 STD कोड आहे 02 2.

एकूणच खूप छान छान अनुभव आहेत सगळ्यांचे. मंगला सेठ यांनी सांगितलं की त्यांना वज्रेश्वरी इथल्या गणेशपुरीमध्ये जायला खूप आवडेल. तर चारुशीला म्हात्रे यांनी कळवलेलं आहे की काश्मीरमधल्या बेताब व्हॅलीमध्ये थंडगार पाणी असून सुद्धा त्यांनी तिकडे जाऊन रंगीत दगड गोळा केले. वा वा वा. तर आपल्याला स्मिता वडके यांनी दहिसर इथून कळवलेलं आहे की नरसिंहवाडीच्या इथे ती जी कृष्णा नदी आहे तिथे त्यांना शांतपणे त्या नदीमध्ये पाय सोडून बसायला खूप आवडेल. प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात. मी म्हटलं तसं कोणाला तरी तो परिसर तिथे फिरायला खूप आवडेल तर कुणाला तरी नदीची शांतता सुद्धा तितकीच आवडेल, नाही का. चंद्रभागा ग्लेशियर ट्रेक आहे तो सुद्धा हिमालयामधला आणि त्या भागामधला जो ट्रेक आहे तो नद्यांचं सौंदर्य इथे खरं तर खास पाहायला मिळतं. पुष्पावती नदीच्या काठचा प्रदेश म्हणजे अर्थातच तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडीचा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नाही का. हर की धून आहे, तसंच तीर्थन व्हॅली ट्रेक आहे. हे सगळे आपल्याला अनुभवता येतात. पण एकूणच या ठिकाणी फिरताना किंवा इथल्या ट्रेकिंगचा अनुभव घेताना तशीच खबरदारी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण काहीतरी ह्या पाण्याला जोर असतो आणि मग ते सगळं तिथले नियम त्यांचं पालन करणं, तिथे गेल्यावर फिरताना त्या सगळ्याचा आनंद घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मग चला मंडळी, आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. आणि याबरोबरच आता मात्र मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. ठीक एक वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. आणि नवीन छान छान विषयांसह तुमच्या भेटीला मी पुन्हा एकदा येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. पण आता मात्र तुमच्या रेडिओ सखीला आर जे मधुलिकाला इथेच निरोप द्या. नमस्कार.

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं

0: युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 64 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नई पेट्रोलचे दर 105 रुपये 31 पैसे तर डिझेलचा दर 96 रुपये 98 पैसे प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं। ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली। त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे। कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून

0: 73 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनॉन इथं तैनात आहेत. जिनेवा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मजरू सुल्तानपुरी के जो सिग्निफिशेंट काम था ना, उसे पुरस्कृत भी किया गया. उसे कैसे नजरअंदाज किया जा सकता था. 1993 में फिल्म जगत के सर्वोच्च सम्मान दादा साहब फाल्के पुरस्कार से उन्हें नवाजा गया. इसी तरह 1964 की अगर हम बात करें उससे पहले तो दोस्ती फिल्म के गीत चाहूंगा मैं तुझे के लिए उन्हें सर्वश्रेष्ठ गीतकार के फिल्म फेयर अवार्ड से भी सम्मानित किया गया. तो क्यों ना ये गीत ही सुन लिया जाए. दोस्ती फिल्म का ये गीत मोहम्मद रफी साहब की आवाज में और कलम का जादू चला है मजरू सुल्तानपुरी साहब का. और बहुत ही प्यारा सा गीत है. म्यूजिक इस गाने का तैयार किया है लक्ष्मीकांत प्यारेलाल साहब ने.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक वाद्यसंगीत ऐकलत. आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन होतं, राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ होती एस व्ही रामचंद्रन, मृदंगम साथ होती गणेश मुरली यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2:58 झाली आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र.